सुप्रभात. FM बँड 100.6 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर, 29 वैशाख शके 1948, म्हणजेच दिनांक 19 मे 2026. 5:58 झाली आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा सुरू करीत आहोत मंगलवाद्यानं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: अब आपको सुनवाते हैं अगला गीत अदालत फिल्म से. आशा भोसले और मोहम्मद रफी की आवाजें हैं, राजेंद्र कृष्ण के बोल हैं, तर्ज बनाई है मदन मोहन ने.

0: आकाशवाणी नागपूरचं हे आहे विविध भारती केंद्र FM 100.6 MHz. 8:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा. पण त्यापूर्वी हा संदेश.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: गीतगंगा कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात साधना सरगम यांच्या आवाजात आशिष वेळेकर यांची ही रचना, संगीतकार शैलेश दाणी.

गीतगंगा कार्यक्रमातलं पुढलं गीत ऐकण्यापूर्वी एक निवेदन. आकाशवाणी सुगम संगीत सभा स्वरसंध्या 2026 यासंबंधी आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन मंगळवार दिनांक 19 मे 2026 म्हणजेच आज संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं करण्यात आलं आहे. या सभेत सुप्रसिद्ध सुगम गायक श्री श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, श्री प्रसन्न जोशी यांचं गझल गायन, तसंच प्रसिद्ध सुगम गायिका श्रीमती हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीतं आपण ऐकू शकाल. संगीतप्रेमी श्रोत्यांनी निःशुल्क कार्यक्रमाचा आनंद घ्यावा त्यासाठी प्रवेश पत्र आवश्यक आहे. त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेश पत्र मिळवावीत. स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेसाठी नागपूरकर रसिकांनी मोठ्या संख्येनं आज उपस्थित राहावं असं आवाहन आकाशवाणी नागपूर केंद्राच्या कार्यक्रम प्रमुखांनी केलेलं आहे. निवेदन संपलं.

संजीव अभ्यंकरी यांच्या आवाजात सदाशिव जावडेकर यांची ही भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती आशिष केसकर यांनी. गीतगंगा कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी एक निवेदन. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयी, मंगळवार दिनांक 19 मे 2026 म्हणजेच आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे गोल्डन आवर फर्स्ट 60 मिनिट्स. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर दीपक जेसवानी. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा जरूर ऐका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

वैशाली सामंत यांनी गायलेलं हे भक्तिगीत होतं चंद्रशेखर वराड पांडे यांचं. संगीतबद्ध केलं होतं नंदू होनप यांनी. मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून FM बँड 100.6 MHz. उर्फी या चित्रपटातलं गीत ऐकूयात विवेक नाईक यांच्या स्वरात. मंगेश कंगाने यांचं हे गीत, संगीतकार चिनार महेश.

0: अगं बाई अरेच्या या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं सचिन आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. वसंत बापट यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती अजय अतुल यांनी. या गीताबरोबरच गीतगंगा हा कार्यक्रम आता संपवित आहोत. आकाशवाणी नागपूरचं हे आहे विविध भारती केंद्र, एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्सवर. आमचा यानंतरचा कार्यक्रम चित्रलोक आमच्या मुंबई केंद्रावरून काही क्षणातच, पण त्यापूर्वी काही संदेश.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: फसला, अनोळखी ऍप पासून बचाव करा.
3: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि मा

0: आकाशवाणी नागपूरचं हे आहे विविध भारती केंद्र, FM बँड 100.6 MHz. ऐकूयात प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे, कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार.
2: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
3: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली, आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
2: ओके.
3: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूपमध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
2: अच्छा.
3: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
3: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
2: अच्छा.
3: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
2: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
3: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची

0: सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा.
0: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
0: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. आकाशवाणी नागपूरचं हे आहे विविध भारती केंद्र, FM बँड 100.6 MHz. मिश्र संगीत कार्यक्रम ऐकूयात काही क्षणातच.

0: इस गीत के साथ ही आज का मिश्र संगीत प्रोग्राम यहीं संपन्न करते हैं। आकाशवाणी नागपुर का ये है विविध भारती केंद्र FM 100.6 MHz पर। लीजिए सुनिए मुख्य समाचार मराठी में।
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात समितीची बैठक पार पडली। या बैठकीत राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्र गड किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी 993.72 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली। इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या प्रवासदरात तात्काळ भाडेवाढ करणार नसल्याची माहिती परिवहन मंत्री आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली। डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते। दरवाढ टाळण्यासाठी ई बसचा वापर तसंच महसूल वाढीच्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात येत असल्याचं सरनाईक म्हणाले। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकची कंटेनरसोबत धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सुमारे 13 जणांचा मृत्यू झाला तर 20 अधिक जण जखमी झाले आहे। पालघर जिल्ह्यातील धानिवरी इथं काल ही दुर्घटना घडली। अपघातातल्या जखमींवर कासा तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। अकोला जिल्ह्यात पिंपळखेड इथं 50 व्यक्तीचा काल उष्माघातानं मृत्यू झाला। तालुक्यात उष्माघातामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे। अकोला इथं काल राज्यातील सर्वाधिक 46 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली। आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन आज 19 तारखेला संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं करण्यात आलंय। या सभेत सुगम गायक श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, प्रसन्न जोशी यांचं गझल गायन तसंच सुगम गायिका हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीतं सादर होतील। संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे, मात्र प्रवेशपत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन्स इथल्या कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवता येतील। इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सचा 5 गडी राखून पराभव करत सनरायझर्स हैदराबादचा संघ प्ले ऑफमध्ये दाखल झालाय। गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघही अंतिम 4 आहे। आज या स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।

0: मधुमालती प्रोग्राम में लेने जा रहे हैं एक छोटा सा अंतराल।
1: वर्क फ्रॉम होम, हाय सैलरी, बस एका क्लिक मध्ये, अरे वाह।
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
3: जाणकार बना, सतर्क रहा।
0: आकाशवाणी सुगम संगीत सभा स्वरसंध्या 2026 संबंधीचं हे निवेदन ऐका। आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन आज संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं करण्यात आलं आहे। या सभेत सुप्रसिद्ध सुगम गायक श्री श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, श्री प्रसन्न जोशी यांचं गझल गायन, तसंच प्रसिद्ध सुगम गायिका श्रीमती हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीतं आपण ऐकू शकाल। संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे, मात्र प्रवेशपत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेश पत्र मिळवावीत। स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेसाठी आपण सर्व रसिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित रहा आणि या संगीतिक मेजवानीचा नक्की आस्वाद घ्या। निवेदन संपलं।

0: मधुमालती प्रोग्राम का अगला गीत सुनने से पहले लीजिए सुनिए ये संदेश।
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील आपने
2: फसला अनोळख्या पासून बचाव करा
3: RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा।
0: श्रोते हो आकाशवाणी सुगम संगीत सभा 2026 यासंबंधी हे निवेदन ऐका। आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन आज संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं करण्यात आलं आहे। या सभेत सुप्रसिद्ध सुगम गायक श्री श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, श्री प्रसन्न जोशी यांचं गझल गायन तसंच प्रसिद्ध सुगम संगीत गायिका श्रीमती हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीतं आपण ऐकू शकाल। संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क ठेवण्यात आला आहे, मात्र प्रवेशपत्र यासाठी तुम्हाला आवश्यक असेल ते आपण आकाशवाणीच्या सिव्हिल लाईन स्थित कार्यालयाच्या संगीत विभागातून प्राप्त करू शकता। तेव्हा जरूर या आज संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर नागपूर इथं स्वरसंध्या 2026 हा विशेष सुगम संगीत कार्यक्रम ऐकायला। निवेदन संपलं।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आकाशवाणी सुगम संगीत सभा स्वरसंध्या 2026 यासंबंधी हे निवेदन ऐका. आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन आज संध्याकाळी

साडेसहा वाजता सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं करण्यात आलं आहे. या सभेत सुप्रसिद्ध सुगम गायक श्री श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, श्री प्रसन्न जोशी यांचं गझल गायन, तसंच प्रसिद्ध सुगम गायिका श्रीमती हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीतं आपण ऐकू शकाल. संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे. मात्र प्रवेशपत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून ही प्रवेश पत्र प्राप्त करावीत. स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेसाठी नागपूरकर रसिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या संगीतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा असं आवाहन आकाशवाणी नागपूर केंद्राच्या कार्यक्रम प्रमुखांनी केलेलं आहे. निवेदन संपलं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आकाशवाणी सुगम संगीत सभा स्वरसंध्या 2026 संबंधी हे निवेदन ऐका. आज संध्याकाळी 6:30 ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं. या सभेत सुप्रसिद्ध सुगम गायक श्री श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, श्री प्रसन्न जोशी यांची गझल गायन, प्रसिद्ध सुगम संगीत गायिका श्रीमती हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीतं आपण ऐकू शकाल. संगीतप्रेमी श्रोत्यांनी आकाशवाणी नागपूरच्या सिव्हिल लाईन स्थित कार्यालयातून या कार्यक्रमासाठी प्रवेशपत्र मिळवावीत आणि जरूर जरूर संध्याकाळी स्वरसंध्या 2026 या सुगम संगीत सभेसाठी उपस्थित रहावं. निवेदन संपलं. श्रोताओं, आप सभी का एक बार फिर बहुत बहुत स्वागत है मधुमालती प्रोग्राम में. आज के इस विशेष मधुमालती प्रोग्राम का ये है आखिरी गीत और इस गीत के लिए हमें फरमाइश लिख भेजते हैं ओम श्री साई कृपा रेडियो श्रोता संघ मित्र परिवार हिंजेवाड़ी पुणे से संकेत गुप्ते सर्वेश और आदित्य भी से सारंग देशपांडे स्वप्निल चिटनिस हुकुमचंद करमरकर उन्हीं के साथ देवेंद्र भटकर सुशीला भटकर मनोहर दुर्गे ये श्रोता है न्यू ज्ञानेश्वर नगर मानेवाड़ा रोड नागपुर के. इन सभी के साथ हम आपको सुनवाते हैं शर्मिली फिल्म का ये गीत जिसे गाया है लता मंगेशकर ने. नीरज के बोल है और संगीत SD बर्मन का है.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: मामले के संबंध में नोटिस जारी किया और उन्हें अपना जवाब दाखिल करने के लिए 4 हफ्ते का समय दिया है। बम्बई शेयर बाजार का संवेदी सूचकांक आज 114 अंक गिरकर 75,201 पर बंद हुआ। निफ्टी 32 अंक गिरकर 23,618 पर आ गया। भारत और अफगानिस्तान के बीच एकमात्र क्रिकेट टेस्ट मैच और 3 एकदिवसीय मैच की श्रृंखला के लिए भारतीय टीम की घोषणा कर दी गई है। शुभमन गिल टेस्ट टीम के कप्तान और केएल राहुल को उपकप्तान बनाया गया है। शुभमन गिल एकदिवसीय टीम की कप्तानी करेंगे और श्रेयस अय्यर उपकप्तान होंगे। उधर जयपुर में आईपीएल क्रिकेट में आज शाम 7:30 बजे राजस्थान रॉयल्स का मुकाबला लखनऊ सुपर जायंट से होगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर हिमांगी कुळकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार। 25,400 मेगावॅट अणुऊर्जा निर्मितीचं लक्ष्य। नागपूर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वपक्षी नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रतिपादन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ आणि विदर्भात तीव्र उष्णतामान। सर्व जिल्ह्यात तापमान उच्चांकी पातळीवर। आता सविस्तर बातम्या। महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले। नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात NTPCL, अदानी पॉवर लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6,50,00,000 कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे। मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवून देशात 0 कार्बन उत्सर्जन करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय। या उद्दिष्टपूर्तीसाठी महाराष्ट्र पुरेपूर प्रयत्न करत असून स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। महायुतीकडे 75% मतदान असल्याचा दावा करत देशासमोरील सध्याचं संकट लक्षात घेता नागपूर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। राज्यातील ज्या निवडणुका बिनविरोध होऊ शकतात त्यासाठीही पुढाकार घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। बावनकुळे आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते। पेट्रोल दरवाढ आणि संभाव्य तुटवड्याबाबत बोलताना अखाती देशांना मधील परिस्थितीमुळे देशासमोर मोठं संकट निर्माण झालं आहे, त्याचे परिणाम भारतावरही होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। कोणतंही राजकारण न करता देशहितासाठी पंतप्रधानांना पाठबळ दिल्यास आपण या संकटातून बाहेर पडू असं ते म्हणाले। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली। 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधीत ही दुसरी दरवाढ आहे। मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये प्रति लिटर इतकं झालंय। अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे। दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींनाच सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला। जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून केली आहे। वर्धा चंद्रपूर गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक 18 जून रोजी होणार आहे। यासाठी तीनही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 कार्यरत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहे। यात सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यातील 469 सदस्य, वर्धा जिल्ह्यातील 264 तर गडचिरोली जिल्ह्यातील 244 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्य मतदारांचा समावेश आहे। तीनही जिल्ह्यात 18 मे पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी आणि चंद्रपूर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केलंय। नागपूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषदेसाठीच्या निवडणुकीत जिल्ह्यातील नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका तसंच कामठी इथल्या कटक मंडळातील 3 नामनिर्देशित सदस्य असे एकूण 834 सदस्य मतदानाचा

0: हक्क बजावणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. नागपूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आज नागपुरातील सुरेश भट सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीची तारीख जाहीर होताच आचारसंहिता लागू झाल्यानं अर्थसंकल्प सादरीकरण पुढे ढकलण्यात आल्याची माहिती महापौर नीता ठाकरे यांनी सभासदांना दिली.
1: महानगरपालिकेची अर्थसंकल्प सादर करण्याची आजची विशेष सभा होती. 8 दिवसांपूर्वी म्हणजे 14 तारखेला याचा अजेंडाही आपण काढलेला होता आणि याची तारीखही निश्चित झालेली होती. आकस्मिकपणे काल MLC जे इलेक्शन आहे ते लागलं आणि आचारसंहिता लागली. नगरसेवक याचे मतदार असल्यामुळे निश्चितपणे या गोष्टीवर याचा परिणाम प्रभाव होऊ शकतो. या अर्थाने या आचारसंहितेमध्ये साधारणतः बजेट पेश करता येत नाही अशी एकूण स्थिती आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे हे बजेट सादर करता यावं यासाठीचं पत्र, कारण ही पूर्वतयारी झालेली होती, त्यामुळे निवडणूक आयोग कडे पत्र दिलेलं आहे. आतापर्यंत त्याचं कुठलं उत्तर आलेलं नाही, पण ते येईल. जो पत्रव्यवहार होईल, जे दिशानिर्देश निवडणूक आयोगाकडून येतील, त्याच्यानुसार पुढील संकल्प सादर करण्याची सभा घेण्यात येईल.
0: आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वरसंध्या या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन आज संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं करण्यात आलंय. या सभेत सुगम गायक श्याम पोहरे यांची भक्तीगीतं, प्रसन्न जोशी यांचं गझल गायन, तसंच सुगम गायिका हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर भावगीतं सादर करतील. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या PMLA न्यायालयानं आज सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ED कडूनही त्याला अटक होणार आहे. खरात हा एक मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्यांच्या माध्यमातून 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ED केलाय. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्विजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर स्मार्ट योजनेअंतर्गत पात्र घरगुती वीज ग्राहकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त अनुदानातून अवघ्या 2,500 रुपयात 1 किलोवॅट सौरयंत्रणा बसवण्याची संधी मिळणार आहे. दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसह नागपूर परिमंडळात 3 लाखांहून अधिक ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळू शकेल. वीज बिलातून कायमची मुक्ती यातून मिळण्याची शक्यता आहे. महावितरणनं पात्र ग्राहकांची तातडीनं नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन केलंय. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी इथं निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाई विरोधात महिलांनी रिकाम्या घागरी घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. जलजीवन मिशन योजना राबवूनही अनेक महिन्यांपासून नळांना पाणी मिळत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. पाण्यासाठी महिलांना रोज 3 किलोमीटर पायपीट करावी लागत असल्यानं संताप व्यक्त करण्यात आला. पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा इथल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत 2 ट्रायबल फेलो पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ही नियुक्ती 10 महिन्यांच्या कालावधीसाठी करण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 20,000 रुपये मानधन दिलं जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 मे रोजी सकाळी 10:30 वाजल्यापासून वॉक इन इंटरव्ह्यूसाठी आवश्यक कागदपत्रांसह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा इथं उपस्थित राहण्याचं आवाहन प्रकल्प अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलंय. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज देहरादून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 लष्करात दाखल होऊन ते 1991 मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी भूषवलं. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा कायम असून आज दुपारी 2:30 मोजलेल्या तापमानानुसार अमरावती जिल्ह्यात 46.2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. वर्धा इथं 46, अकोला इथं 45.3, नागपूर इथं 45.2 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. याशिवाय चंद्र

इथं 44.4, गडचिरोली इथं 43.4, गोंदिया इथं 41, तर बुलडाणा इथं 40.2 अंश सेल्सिअस इतकं कमाल शुष्क तापमान नोंदवण्यात आलं. आज अमरावती, वर्धा, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतामानाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून उद्या आणि परवा अमरावती, अकोला आणि वर्धा इथं ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे. दरम्यान आज आणि उद्या नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार, 25,400 मेगावॅट अणुऊर्जा निर्मितीचं लक्ष. नागपूर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं महसूल मंत्री बावनकुळे यांचं प्रतिपादन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ आणि विदर्भात तीव्र उष्णतामान, सर्व जिल्ह्यात तापमान उच्चांकी पातळीवर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो ऐकवित आहोत कार्यक्रम सांज झारा. श्रोतेहो, निसर्ग कवितेत बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे, बाभ बोरकर आणि त्यानंतर नाव पुढे येतं ते नाधो महानोर यांचं. असा हा तीन टप्प्यातील संगीत प्रवास जो रसिकांना भुरळ घालतो. आज या कार्यक्रमात आपण अशीच काहीशी सुरेल गीतं ऐकणार आहोत आणि आपल्या या संगीत प्रवासात आपल्यासोबत आहे आपली रेडिओ सखी मेधा.

0: लता मंगेशकर यांच्या आवाजात बालकवी ठोंबरे यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी. कार्यक्रमात घेत एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती.
1: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, व्यावसायिक विश्रांतीनंतर पुन्हा वळूया आपल्या कार्यक्रमाकडे. श्रोते हो, बालकवींच्या कवितेत सर्वांग सुंदर असा निसर्ग होता. बाभ बोरकरांच्या गीतात निसर्गासोबत माणूसही होता, तर नाधो महानोरांच्या गीतातून निसर्ग माणूस यांच्यासह प्रत्यक्ष शेतही

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोतेहो, व्यावसायिक विश्रांतीनंतर पुन्हा वळूया सांजधारा या कार्यक्रमाकडे आणि या कार्यक्रमात आपली रेडिओ सखी आहे आपल्यासोबत मेधा औरंगाबादकर. श्रोतेहो, नाधो महानोरांच्या गीतात एका बाजूनं निसर्ग कविता अनुभवता येते तर दुसऱ्या बाजूनं रानातल्या वळणवाटांच्या सुखद प्रवासाचा आनंदही घेता येतो. तर असंच हे काहीसं गीत मुक्ता चित्रपटातलं.

रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांच्या युगलस्वरात मुक्ता चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत नाधो महानोर यांचं होतं आणि संगीतबद्ध केलं होतं आनंद मोडक यांनी. श्रोते हो, एक निवेदन आकाशवाणी सुगम संगीत सभा स्वर संध्या 2026 बाबतच. आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वर संध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन मंगळवार दिनांक 19 मे 2026 ला अर्थात आज संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर येथे करण्यात आलं आहे. या सभेत सुप्रसिद्ध सुगम गायक श्री श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, श्री प्रसन्न जोशी यांचं गझल गायन तसंच प्रसिद्ध सुगम गायिका श्रीमती हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीतं सादर होतील. संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे. स्वर संध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेसाठी नागपूरकर रसिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा असं आवाहन आकाशवाणी नागपूर केंद्राच्या कार्यक्रम प्रमुखांनी केलेलं आहे. निवेदन संपलं. श्रोतेहो, निवेदनानंतर पुन्हा वळूया आपल्या सांस धारा या कार्यक्रमाकडे. श्रोतेहो, नाधो महानोर यांची गाणी म्हणजे शेती, माती, झाडं, निसर्ग, पाखर, ग्रामीण संस्कृतीचं सुंदर जिवंत वर्णन, आदिवासी लोकसंस्कृतीचं दर्शन घडविणारं हे जैत्र जैत चित्रपटातलं गीत याचाच एक सुंदर मिलाप म्हणता येईल. तर ऐकूया.

जैत रे जैत या चित्रपटासाठी रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं. श्रोते हो, नाधो महानोरांची काही गीतं जणू काही मानवी रूप घेऊन आपल्याशी संवाद साधत असल्याचं जाणवतं. अगदी साधी सोपी भाषा, मात्र ही गीतं अगदी जवळून मनाला स्पर्शणारी आहेत. अशाच आशयाचं हे गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

श्रोते हो, सध्या कडक उन्हाचा अनुभव आपण सगळेच घेत आहोत. मात्र या तापलेल्या जमिनीवर जेव्हा पावसाचे टपोरे थेंब अलगत उतरतात, त्यातून दरवळणारा सुगंध हा जाईजुई सुच्या सुवासापेक्षा कमी नसतो, हे नक्कीच. तर अशाच आशयाचं हे गीत मुक्ता चित्रपटातलं जाईजुईचा गंध मातीला ऐकूया.

मुक्ता चित्रपटासाठी जयश्री शिवराम यांच्या आवाजात नाधो महानोर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं आनंद मोडक यांनी. श्रोतेहो, पहिल्या पावसाचा आनंद घेताना पक्ष्यांचे थवे मन मोहून घेतात. पक्ष्यांचे उडणारे हे थवे जणू काही गगनाला नवे पंख लाभल्याचे भासतात. जणू काही पक्ष्यांची एखादी माळ मुक्तपणे अंबरात विहार करते. अशाच आशयाचं हे गीत वारा कांत यांचं, गायलं आहे वसंतराव देशपांडे यांनी.

वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात वारा कांत यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी. बऱ्याच श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा आपली रेडिओ सखी मेधा औरंगाबादकरला द्या निरोप. नमस्कार. सांसधारा हा कार्यक्रम आपण ऐकत होतात विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून.

0: FM बँड 100.6 मेघाडसर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंट प्राईड या योजनेअंतर्गत विशेष विमा सुरक्षा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अंतर्गत वेतन खातेधारकांना 40 लाख ते 1.25 कोटी रुपयांपर्यंत अपघात विमा संरक्षण मिळणार आहे. मनपा आणि बँक यांच्यात यासाठी सामंजस्य करार करण्यात आला असून कर्मचाऱ्यांनी तातडीने वेतन खाते बँक ऑफ महाराष्ट्र इथं हस्तांतरित करून योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रमाणपत्र वितरण आजपासून सुरू करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांना हे प्रमाणपत्र 8 जूनपर्यंत कार्यालयीन वेळेत प्राप्त करून घेता येणार आहे. नागपूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या कथित वक्तव्याविरोधात शिवसेनेच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी वैशाली नगर परिसरात आंदोलन केलं. आंदोलनादरम्यान संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. मुलांच्या सुप्त गुणांना वाव देणारे आणि त्यांच्या विश्वातील रंगाची उधळण करणारे टी फॉर टॅलेंट हे बाल सांगीतिक नाटक शनिवार 23 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता साई सभागृह शंकर नगर इथं सादर करण्यात येणार आहे. कला वैभव अकॅडमी ऑफ म्युझिकच्या 10व्या पदार्पण दिनानिमित्त आयोजित या नाटकात 69 बाल कलाकार आपली कला सादर करणार असून एकाच वेळी गाणे आणि अभिनय असा दुहेरी संगम प्रेक्षकांना अनुभवता येईल. हा कार्यक्रम निःशुल्क आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षाविषयक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं जनआक्रोश संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या रस्ते सुरक्षा मोहिमेने आतापर्यंत 700 ठिकाणी जनजागृती उपक्रम राबवण्यात आले आहेत. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या मोहिमेचा 700वा उपक्रम उद्या सायंकाळी 5:30 ते 6:30 या वेळेत नागपुरात मंगलमूर्ती चौक त्रिमूर्तीनगर इथं आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश रस्ते सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढवणे, वाहतूक नियमांचे महत्व पटवून देणे तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारीची माहिती देणे असा आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आदिवासी प्रकल्पांतर्गत 26 विद्यार्थी

त्यांची नीट आणि जेडब्ल्यूच्या मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये नीटसाठी 25 आणि जेडब्ल्यूसाठी एका विद्यार्थिनीचा समावेश आहे. राज्यस्तरीय चाचणी परीक्षेनंतर ही निवड करण्यात आली असून पुढील 2 वर्ष विद्यार्थ्यांना दर्जेदार स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिलं जाणार आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: FM बँड 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 अंतर्गत नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची पोटनिवडणूक भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. सदर निवडणूक जाहीर झाल्याने राज्यात जिल्ह्यात कालपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. 22 जून मतमोजणी होणार असून या आचारसंहितेप्रमाणे संबंधितांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे. आचारसंहितेबाबत कोणाच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी जिल्हा परिषदेस अथवा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्याकडे करण्यास सांगितलं आहे. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश पुणकर यांनी खरीप हंगामासाठी बी बियाणे आणि खतांची कोणतीही कमतरता भासू नये यासाठी अचूक नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. निविष्ठांचा काळाबाजार किंवा लिंकिंग आढळल्यास कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. शेतकऱ्यांपर्यंत माहिती वेळेत पोहोचवण्यासाठी जिल्हा वॉर रूम यंत्रणा अधिक प्रभावी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला शेगाव ग्रामीण पोलिसांनी पहाटेच्या सुमारास अटक करून संभाव्य दरोड्याचा कट उधळून लावला. गोळेगाव बुद्रुक शिबिरात संशयित हालचालींची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी करत तिघांना ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू असून ग्रामीण भागात गस्त वाढवण्यात आली आहे. हवामान. विदर्भाच्या अकोला इथं 46 अंश सेल्सिअस, अमरावती 46.8, वर्धा 46.5 आणि नागपूर 45.5 इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. दरम्यान आज आणि उद्या नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. क्रिकेट. झटपट आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत सुरू असून राजस्थान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा लखनौच्या 12 षटकात 2 गडीबाद 151 इतक्या धावसंख्या झाल्या होत्या. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

एफ एम बँड 100.6 MHz आपण ट्यून केलंय विविध भारतीचं नागपूर केंद्र. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज ऐका. गेल्या 24 तासात कमाल तापमान 45.3 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. ते सरासरीपेक्षा 1.8 अंशानं जास्त होतं. किमान तापमान 29.8 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. ते सरासरीपेक्षा 1.6 अंशानं जास्त होतं. येत्या 24 तासात नागपूर शहर आणि आसपासच्या भागात उष्णतेची लाट कायम राहून कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकलात एफ एम बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. रात्रीचे 11:30 झालेली आहेत. आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम आता संपलेत. पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी 5:55 शुभरात्री. जय हिंद.